0: नमो परम तत्तंगा तत्तंग स्वरूपे
1: नमो जोग जोगे नमो ज्ञान ज्ञाने नमो मंत्र मंत्रे नमो ध्यान ध्याने
0: नमो दुर्जुद्धे नमो ज्ञान ज्ञाने नमो पूज पूजे नमो पान पाने
1: नमो कले कर्ता नमो शांत रूपे नमो इंद्र इंद्रे अनादंग पुत्ते
0: कलंकार